0: की तथा मेट्रो रेलवे क्षेत्राणां चतुर्प्रमुखान् आधारभूत संरचना प्रकल्पान् समीक्षितवान्। एतेषां प्रकल्पानां आहत्य व्ययः प्रायः 30,000 कोटि रूप्यकाणि अस्ति। आर्थिक विकासं क्षेत्रीय सम्पर्कम् औद्योगिक विकासं तथा जनकल्याणं वर्धयितुं संधारिताः एते प्रकल्पाः समयसीमा विभिन्न संस्थानां समन्वयः तथा प्रलम्बित विषयाणां शीघ्र निवारणाय विशेष ध्यानेन सह सन्ति समीक्षिताः। अद्यतावत् संविधान हत्या दिवसो वर्तते। दिवसोऽयं तस्याः घटनायाः स्मरणं कारयति यदा 75-29 जून मासस्य 25 दिनांके भारतीय संविधानस्य अवमानना कृता। अनेन सहैव अयं दिवसः आपत्काले अत्याचारैः प्रताडितेभ्यः प्रत्येकं जनेभ्यः श्रद्धांजलिम् अर्पयितुं दिवसो वर्तते। अस्मिन्नेव दिने तत्कालीनः राष्ट्रपतिः फखरुद्दीन अली अहमदः आन्तरिक अशान्तेः कारणं प्रदर्श्य देशे राष्ट्रियापत्कालस्य घोषणाम् अकरोत्। देहल्याम् अस्य मासस्य 30 दिनांकात् आरभ्यमाणस्य मतदातृ सूचीनां विशेष गहन पुनरीक्षणस्य अन्तर्गतम् गृहं गृहं गत्वा गणना कार्यक्रमम् अभिलक्ष्य देहल्याः मुख्य निर्वाचनाधिकारिण ह्यः नवदिल्ल्यां विभिन्न राजनैतिक दलानां प्रतिनिधिभिः सह एका सभा आहूता। मुख्य निर्वाचनाधिकारिणः एकेन विवरणेन स्पष्टीकृतं यत् अस्यां गोष्ठ्यां भारतीय जनता पार्टी इति दलम् आम आदमी पार्टी इति दलं तथा भारतीय राष्ट्रीय कांग्रेस इत्यादि प्रमुखाणां राजनैतिक दलानां प्रतिनिधयः समुपस्थिताः आसन्। कार्यालयानुसारं मुख्य निर्वाचनाधिकारी प्रत्यपादयत् यत् कोऽपि योग्यः नागरिकः न वञ्चितः स्यात्, सहैव कोऽपि अयोग्यः जनः मतदातृ सूच्यां न सम्मिलितो भवेत्। अनेन सहैव गणना चरणे अनुपालनीयानां प्रमुखाणां गतिविधीनां विषयेऽपि राजनैतिक दलानि विस्तरेण सूचितानि। भारतीय ऋतु विज्ञान विभागेन अद्य देशस्य उत्तर पूर्वीय क्षेत्रेषु झारखण्ड महाराष्ट्र ओडिशा उपहिमालय पश्चिम बंग तेलंगाना तटीय कर्नाटक कोंकणं समेत्य गोवा क्षेत्रस्य कतिपयेषु भागेषु अतिवृष्टेः पूर्वानुमानं प्रख्यापितम्। विभागानुसारम् अद्य पश्चिम राजस्थान क्षेत्रे झंझावातस्य संभावनापि वर्तते। अत्रावधेयं यत् अद्य बिहार पूर्व मध्य प्रदेश पूर्व उत्तर प्रदेशस्य च नाना स्थानेषु उष्ण तरंगस्य अनुमानमपि विभागेन अनेन प्रकटीकृतम्। अपरत्र अद्य देहल्याम् आंशिकरूपेण मेघाच्छादनं नभः भविष्यति, सहैव अपराह्णे सायंकाले वा विद्युद्गर्जनेन वृष्टेः सम्भावनापि वर्तते। सम्प्रति क्रीडावार्तासु आईसीसी महिला T20 विश्वकप स्पर्धायाम् अद्य भारतस्य सम्मुखीकरणं बांग्लादेशेन सह भविष्यति। स्पर्धेयं मैंचेस्टर नगरस्य एमिरेट्स ओल्ड ट्रैफोर्ड क्रीडांगणे आयोज्यते। या भारतीय समयानुसारं सायंकाले 7 वादने समारप्स्यते। हरमनप्रीत कौरस्य नेतृत्वे भारतीय महिला दलं विमेन इन ब्लू सम्प्रति स्वसमूहे द्वितीयं स्थानं भजते। इति वार्ताः।
1: आकाशवाणी कारवार
2: ಆತ್ಮೀಯ ಕೇಳುಗರೆ, ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಗೀತೆಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಪ್ರತಿ ಶುಕ್ರವಾರ ಸಂಜೆ 5-6 ಗಂಟೆಯವರೆಗೆ. ಪ್ರಶ್ನೆ ನಿಮಗಾಗಿ ಕಾದಿದೆ ಗೀತೆಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ. ಇನ್ನೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಾಡಿಗೊಂದು ಗೀತೆ, ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9-10 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಹಾಡಬಹುದು. ಭಾವಗೀತೆ, ಜನಪದ ಗೀತೆ, ಭಕ್ತಿಗೀತೆ, ಭಜನೆ ಪದ, ಚಿತ್ರಗೀತೆ, ನಿಮ್ಮದೇ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಹಾಡಿಗೊಂದು ಗೀತೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ. ನಮ್ಮ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆಗಳು 2219902, STD ಕೋಡ್ 0832.

आयचे नाट्यरंग कार्यक्रमात भाग्योचो पावणो आसा वडील कलाकार वासुदेव शानभाग हेंचे भर संवाद करते आसा दीपक कुमार शेणवी. तर आयकया कोंकणी मालिका नाट्यरंग.

0: आमगेले सगळे श्रोत्र बांधवांक नाट्यरंग कार्यक्रमाक स्वागत. आयचे नाट्यरंग कार्यक्रमांत आमगेले अतिथी श्री वासुदेव बालकृष्ण शानभाग. वासुदेव बालकृष्ण शानभाग हांणी कोंकणी नाटक, कोंकणी गीता, कोंकणी नृत्य रूपक असले हातूंत भितर सगळ्यांक गोत आशिल्लें नांव हे श्री वासुदेव शानभाग शिरसी भितर सेटल जाला आतां. आनी आज आमगेले मुखार श्री वासुदेव शानभाग हे कोंकणी साहित्य लोका भितर तांगेले कितें एक प्रयाण आसा ताजे बगी आमी कळून घेवच्याक आज तांगेले आमी उलोव्या. वासुदेव सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कित्याक म्हळ्यार आमगेले हे कन्नड एरिया आशिल्ले ना, जास्ती लोक कन्नड शिकिल्ले उरता, कन्नड साहित्या भितर कृशी करतात उरतात, पण कोंकणी आमगेले मातृभाष जाल्यार बी आमी कोंकणी घरांत उलयतात जाल्यार ताचे साहित्य डेव्हलप करचे मस्त कमी. कोंकणी साहित्या सायडाक तुम्ही कशी अट्रॅक्ट जाले, तुमकां कशी थंय आकर्षण जालें सांगा.
1: हांव म्हळ्यार एक कोंकणींत कार्यक्रम करच्याक हायस्कूला आशिल्ले वेळार धंदो सुरू केल्ले. आमगेले गांव कुमटा तालुक्याचे गोकर्ण लागी बावी कोडला म्हणलं तसं गाव, थंय हा जन्म आयो. ताज नंतर आमगेले हायस्कूल आनंद आश्रम हायस्कूल बंकी कोडला, त्या हायस्कुलांत असताना थंय सुहास हरिटे म्हणले सरस्वत मास्तर आशिले. त्यांनी म्हाका 8th 9th दोन्ही वर्षां आम्ही हरिकीर्तन कोंकणी भाषेत त्यांनी बरोवन दिवचे, हा ते प्रेझेंटेशन करचे गॅदरिंगा वेळार. त्यांना धरनचे म्हाका कोंकणीचे स्टेजारी विविध कार्यक्रम करचे आसक्ती आयली. ताज नंतर SLC असताना कोंकणी नाटक करायला त्यांनी, त्या नाटकात बी हा एक स्त्री पात्र केलं. त्यावेळेला धरनचे म्हणजे हायस्कूल डेज, हा 67

0: चालले त्या वर्ष धरणचे आता एक 50 वर्ष धरण हा कोंकणी रंगभूमीचे काम करत असा.
1: कोंकणी का लिपी देवनागरीत बी बरेत होता कन्नडात बी बरेत तुम्ही कन्नडांत बरेत होता कोंकणी
0: कन्नड
1: कन्नडांत बरोवन कोंकणी वाचतासतना तुमकां कसले प्रॉब्लम जायना म्हणजे आता तुम्ही बरेल तुम्ही वाचेत आता तुम्ही एक नाटक बरेले कोंकणीची उच्चार आणि कन्नड भाषेच्या लिपीक ते ॲडजस्ट जायना कशी तुम्ही ते
0: कशाच की म्हणा रे बाकी सगळं लँग्वेजात एक एक लिपी असले रे कोंकणीक 5 लिपी म्हणतात एक एक एरियांत म्हणजे त्या त्या एरियांत एक एक लिपीन वापरतात आता गोवांत देवनागरी बी वापरताचे आणि इंग्लिश म्हणजे रोमन लिपींत बी बरयतात कर्नाटकांत कन्नड लिपींत बरयतात केरळांत मलयाळम लिपींत बरयतात महाराष्ट्रांत देवनागरी लिपींत बरयतात अशी 5 तरे लिपी असत कोंकणीक आम्ही आता कर्नाटकांत आमकां देवनागरी बरोवप येत जाल्यार वाचतले लोक मस्त कमी हिंदी कंपल्सरी ना जाल्ल्या वेल्यान देवनागरी लिपी कोणाक वाचच्याक त्रास जाता आता आमी कोणा खातीर बरोवचे लोकां खातीर आता ते कसले बरयल्या रे लोकांना वाचका जाल्यार रे कन्नड लिपींत बरयल्यार सुलभ जावन वाचचा जाता मस्त लोक वाचतात आणि तसं जाऊन आम्ही कन्नड लिपींतच जास्ती करून बरयतात.
1: एज्युकेशन कंप्लीट केल्यानंतर तुम्ही बँक जॉब केलाय बँका भीतर साहित्य उरना थंय बरे अकाउंट्स फिगर डेबिट अँड क्रेडिटांचे उरता तुम्ही तांतूक जर टाइम करून घेऊन हे नाटक हे कीर्तना आणि दुसरे ऍक्टिव्हिटीज कोंकणीचे करत गेले नाही तर कशी तुम्ही तुम्हाला टाइम ॲडजस्ट करत आशिले.
0: हा बँकात 1973 सिंडिकेट बँकात जॉईन झालो त्याच नंतर आम्ही बँकात बी आम्हाला एक रिक्रिएशन क्लब म्हणून उरता प्रति एक ब्रांचात बी रिक्रिएशन क्लब म्हणून उरता त्या क्लबा वतीन आम्ही दुसरे ॲक्टिव्हिटीज करतात तशीच हा अंकोला ब्रांच आशिल्लो त्यावेळेर थंय आमगेले सिंडिकेट बँक रिक्रिएशन क्लब म्हणून आशिले ताजे वतीन सुद्धा आम्ही कोंकणी नाटक करत आशिले जाल्यार त्यांना प्रश्न कसा लागले म्हणजे दुसऱ्यान बरेल नाटक केल्यार आमकां ताजे तक्क समजावन आमकां लोक मेळनात आर्टिस्ट मेळनात म्हणजे खातीर हांव कितें केलें की म्हळ्यार आमगेले कडेन अवेलेबल आर्टिस्ट कशे आसा की त्या आर्टिस्टांक समजावन म्हणजे तंक खंयचे रोल देवेत म्हणले दृष्टीन त्याच नमुन्यान एक कहाणी फॉर्मेशन करून ड्रामा बरोवचे स्टार्ट केले त्यांना लागत मागीर ते कंटिन्यू जायत गेले ताज नंतर त्या गावांत आशिल्ल्या लोकांनी आमकां आपोवन घेवन तांगेले बी एक नाटक करशिल्ले अशी ताजे ते कंटिन्यू जाता आयले 50 वर्स धन ते चल्ला आयले
1: असं एक नाटक बरे जाता नाटक बरयले नंतर हिरो कोण खलनायक कोण अशी आम्ही स्वतःचे तुम्ही लोकांक पळवून घेऊन तांक करेक्ट जावचे नाटक बरोवचे फर्स्ट टाइम हा ऐकलो आणि रिअली ते क्रिएटिव्ह कित्याक म्हणसर एक मनशाला कॅरेक्टर स्टडी करणं तागेले वयल्यान हे नाटक ताका एक पात्र क्रिएट करचे ते खूप टफ डिफिकल्ट बी आहे आणि एक चॅलेंजिंग बी आहे आणि तुम्ही ते करत असेल म्हणून मला मस्त खुशी आले तुम्ही कन्नड एरिया भीत काम करत असेल नी तुम्हाला बँकांत असेल लोक बँका काही कोंकणी कळना थोडं लोकांक कोंकणी टच अशी लोक कोंकणी उलयताची दक्षिण कर्नाटकाच्या की नाला उत्तर कर्नाटकाच्या काही लोकांक कोंकणी तांकां आपूट कळना कसं नाही कळना तांकां तसं लोकांक तुम्ही घेऊन करत असेल की कोंकणी कळची लोकांक मात सिलेक्शन करत असेल
0: मूलत आम्ही फर्स्ट स्टार्ट करता जाल्यार उत्तर कन्नड जिल्ह्यात कोंकणी उलयतले मस्त लोक मेळतात आम्ही असेल उत्तर कन्नड जिल्ह्यात जास्ती तसं जाऊन खंय गावां गेल्यार त्या गावांत कोंकणी उलयतले मनीस मेळत आशिले म्हळ्यार कास्ट क्रीड सोण आता क्रिश्चन कोंकणी उरतली GSB कोंकणी उरतली सारस्वत कोंकणी उरतली दैवज्ञ ब्राह्मण लोकल कोंकणी तांतू थोडे व्यत्यास उरता प्रोनाउन्सिएशनात म्हळ्यार ताका आमी मराठीन बोली म्हणतात ते डायलेक्ट डायलेक्टांत डिफरन्स उरतले जाल्यार ग्रामरांत कसले चेंजीस ना सगळ्या लोकांनी उलोवचे एक नमुनूच आता आम्ही उलयले दैवज्ञ लोकांक कळता दैवज्ञ लोकांनी उलयले सारस्वत लोकांक कळता तसं काही ते डिफरन्स जायना आणि आमकां जास्ती करून कोंकणी आर्टिस्ट लोक मस्त मेळता जेकून कोंकणी मातृभाषिक लोकांक घेऊन घेऊन आम्ही ते नाटक करत आशिले.
1: तुम्ही शिरसिंत राघवेंद्र नाट्य संघ म्हणजे एक नाटक तंड बांधले ते बी आणि 1970 तुम्ही वचून नाटक अपेलकन करत आशिले की लिमिटेड ऑडियन्स आशिल्याकडे वचून करत आशिले की सगळेकडे टाइम मिळेल त्यांना वचून नाटक करून घेऊन लोकांक
0: 1970 दशक असणे 72, 80, 85, 90 वर एक त्यावेळेचे रे एंटरटेनमेंट मस्त दुसरी खंयची नाशिली TV चॅनल नाशिली दूरदर्शन नाशिले त्यावेळेचे रे रंगभूमीचे ड्रामा पळोवचे लोकांक एक मनोरंजन आशिले आणि सिनेमा आयले रे एक एक महिन चलत आशिले कितले पट पळयता तेची नाटक रंगभूमीचे करचे देखून ते मस्त लोक पळयत आशिले तशें करून आमकां खंय आम्ही नाटक प्रेझेंटेशन केल्यार बी ताका बरे रिस्पॉन्स मेळत आशिले आणि बरे आमकां प्रोत्साहन मेळत आशिलो तशें करून आमी आता सिरसी हांव आशिल्ल्या वेळाचेर बी सिरसींत मारिकांबा देवस्थान म्हण असा त्या देवस्थानांत नवरात्री वेळाचेर 8 दिवस कंटिन्युअस नाटक चलतात रात्रीचे आम्ही 1 जावं 2 दिवस कोंकणी नाटक थंय प्रदर्शन करत आशिले त्यांनी धरणच 1970 ताज नंतर म्हाका मत्स प्रोत्साहन मेळिल्लो म्हणजे आकाशवाणी निमित्त आमकां 1970, 71, 75 त्या वेळाचेर धारवाड आकाशवाणी केंद्राच्यान मस्तीतले नाटक आम्ही प्रेझेंटेशन केले म्हळ्यार जाई जोई म्हणजे प्रोग्रामांत एक व्यक्ती लेत

0: म्हणजे
1: आमकां ड्रामान तो पात्र करणं, ड्रामान तो एक्टिंग करणं अथवा निर्देशन करणं अनुभव आशिल्लो लोकांक, सिनेमांत करचे काय व्हड विषय नाही. कित्याक म्हळ्यार नाटकान जाल्यार एक पंत आम्ही स्टेजाचेर उलयले नंतर झाले आणि ते करेक्शन करच्याक ताका अवकाश मेळना. तशें करून आमी जाले तितले कॉशियस उरका पडटा, ऑडियन्साक पळोवन तांगेले रिस्पॉन्स कशें येता म्हण पळोवन ताज्यान आमी उलोवपा पडटा. जाल्यार सिनेमांत कशें आसा की म्हळ्यार कितले पटी आमी रिपीट करीत, एक पंत चुकल्यार आनी एक पंत आनी एक टेक घेवत, आनी एक चुकल्यार आनी एक टेक घेवत. तशें करून जाल्यार इतले म्हळ्यार रंगभूमीचेर कोण अभिनय करच्या वेळाचेर लोकांक पळोवन आमी प्रोत्साहीत जाता की लोकांक पळोवन आमी खुश पावता की ते सुख थंय मेळना. थंय म्हळ्यार आमी कॅमेरा मात्र कॅमेरा येद्राक डायरेक्टर येद्राक मात्र करचे उरता. फस्ट 2010 इसवीन तो बेंगळूरचे पार्टी येयले, हांगा कारवारान शुटींग जाल्ले.
0: खंयचे सिनेमा?
1: जीवनाचो खेळ म्हणले एक सिनेमा.
0: जीवनाचो खेळ
1: कारवारान तो एक महिन राबून त्यांनी हांगा शुटींग करगे न कडे फस्ट प्रदर्शन हांगा कारवारान तो जाल्ली. ताजे त्या पिक्चरांत हांव पार्ट केल्ले. ते एक्च्युली प्रोड्युसर लोकांक जावं डायरेक्टर लोकांक कोंकणी कळना.
0: ओहो.
1: तांकां एक कोंकणी पिक्चर कर का म्हणले एक उमेद आयली. कोंकणी केल्यार अवॉर्ड मेळटा म्हण, प्रादेशीक भाषा म्हण सांगून घेन कोंकणीत एक अवॉर्ड अवॉर्ड मेळटा म्हणले खातीर त्यांनी आयले. कडे त्यांनी कन्नडांत स्क्रिप्ट बरोवंक घेवन आयले, ते हांव कोंकणींत केले. तांचो एक रोल बी केलो, आनीक स पद आशिल्लो तांचो. स गाणी बी हांवें बरोवन त्या सिच्युएशनाक समजावन बेंगळूर वचून ते थंयचे बरोबरे आर्टिस्टा कडेन रेकॉर्डिंग करून घेवन ते पिक्चरांत घाले. तेन्ना ते पिक्चर रिलीज झाले, बरे सक्सेस झाले, ताका अवॉर्ड बी मेळ्ळे. थंयच्यान म्हगेले पिक्चराचे बद्दल इंट्रस्ट स्टार्ट जाले. ताज नंतर कासरगोड चिंता म्हणून एकलो कोंकणी कन्नड आनी मलयाळम ओट्टो भाशेंत करतो. ताणें एक उजवाड म्हणलें एक कोंकणी पिक्चर केल्लें 2014 एक 10 वर्सां
0: मागीर
1: तेन्ना केल्लें. ते बी कारकळ मंगळूर त्या सायडा परत शुटींग जाल्लें उडपी आनीक. तेन्ना बी हांव वचून राबोन ताका एक म्हयनो, म्हगेलो फ्रेंड तो म्हाका आपयलेलो, हांव एक म्हयनो तेगेलो उठो राबोन. नवीन आर्टिस्ट लोक पुरा कोण फेमस आशिल्लो म्हळ्यार एक दोग तीग लोक, उमाश्री एक पार्ट केला तांतो, अशे एक दोन तीन लोक मात्र फेमस, बाकी लोक पुरा नवीन आर्टिस्ट. तांकां ट्रेनिंग दिवचे धरिले, तांकां डायरेक्शन करून घेन कॅमेरा येद्रा वच्च्या किंवा पयले मॉनिटर म्हणून करतात, त्या मॉनिटरांत पुरो ट्रेनिंग करून तयार करून दिवन घेवन हांव ताका धाडीत आशिल्लो. तो अगदी बेस्ट करून फस्ट एकाक ओके जातशिले. हांव बी एक रोल बी केला तांतो. तशें कोंकणी पिक्चरांत बी इंट्रस्ट आयले. ताज नंतर ड्रामांत पयल्यान चलत आशिल्ली संगीत, कोंकणी भावगीतां, भावगीतांचे बी कार्यक्रम मस्त कडेन दिला आमी. गोवान सुद्दां आमी वचून घेवन कोंकणी परिषदाचे अधिवेशना वेळाचेर गोवा सुद्दां वचून आमी केल्ले आसा.
0: लोकांक आमगेले भाशे आनी आमगेले एक संस्कृती पावका म्हण सांगला रे, ताका असेल नाटक साहित्याचे एक माध्यम ताका.
1: हय.
0: उत्तर कन्नड जिल्ह्या भितर बी मस्तीतले कोंकणी साहित्य आसा, बट मस्त लोकांक गोतनात आनी कोण कोण आसाचे कोण ना. तुम्ही दुसरे फिल्डाचे काम केले गोत आसात,
1: ते म्हणजे
0: लोकांक. आता नवीन कोण यंग जनरेशन आयलं कोंकणीन बरोवचे तयार जायना, कित्याक ते लोकांक रीच जायना म्हणून मनांत उरता. तांकां तुमगेले एक संदेश कितें?
1: म्हगेले सल्ले म्हळ्यार आतां जास्ती करून लोकांक अप्रोच जावं तसले करता जाल्यार दूरदर्शन असले टी व्ही माध्यमच जास्ती पळयतात. आतां म्हळ्यार दूरदर्शन कितें आशिल्लें दोळा येद्राक अमक दिसता, तसल्यान तूं कोंकणी कार्यक्रम जास्ती येवं का. आतां उदाहरण एक बेंगळूर चंदन हांतू थंय बी कोंकणी कार्यक्रम म्हयन्या एक अर्द घंट्याचे कितके कार्यक्रम दितात. आमगेले बी एक दोन तीन कार्यक्रम रिकॉर्डिंग जाले थंय, फाटी नृत्यरूपक आमगेले भावगीतेचे कार्यक्रम असो लोट थंय रिकॉर्डिंग जाल्या. तशें दूरदर्शन आनी प्रायव्हेट चॅनल असं नाही, प्रायव्हेट चॅनलां सुद्धा प्रादेशीक भाषे बद्दल त्यांनी एक अवकाश देऊत तशी त्यांच्याचेर एक प्रेशर हाडका, म्हणजे आमगेले संघ संस्थे लोकांनी ते बी हाडका आणि दूरदर्शनात तू येता उरता तसले ते जास्ती प्रोत्साहन देऊ तसले कर का लोकांक, म्हळ्यार कोंकणी भाषेचे प्रचार जाता. आणि दुसरेच कसले की म्हळ्यार आता आमगेले कोंकणीत डायलेक्ट चेंज जाता, देखून दुसरे दुसरे भाषेचे दुसरे दुसरे लिपीचे डायलेक्ट चेंज जाता, म्हळ्यार बोली चेंज जाता. देखून एक बोलीचे उरचे ना, ओट्टू मिक्स करगे नाटक करता. आतां हांव केल्ले हांव बरयल्ले नाटकांत जास्ती करून एकलो क्रिश्चन पात्रधारी उरता, एकलो नवायती पात्रधारी उरता, नवायती बी कोंकणी उलयता, एकलो सिद्धी पात्रधारी उरता. सिद्धी म्हळ्यार तो कोंकणी उलयता, तांगे मातृभाशा कोंकणी. इवन दो ते आफ्रिकाच्यान मायग्रेट जावन आयिल्ले लोक जाले रे बी तांगेले मातृभाशा कोंकणी. असल ओट्टू लोकल डायलेक्ट तांचो आसले रे, सगळे नमुना डायलेक्ट लोकांक आयकुचे बरें जाता. नाजाल्यार कितें उरता, तें क्रिश्चन जाल रे आमगेलें न्हय म्हणून.

0: स्वामी ऐकनात क्रिश्चन लोक ते कोंकणाल रे नाल्या ते दैवज्ञाल रे अमक संबंध म्हण अशे जावचे ना. सगळे लोक कोंकणी मातृभाषा म्हणली होड सगळ्याले कोंकणी मातृभाषा. तो क्रिश्चन उरतलो सिद्धी उरतलो नवायत उरतलो कोणेक उरले तरीचे आमगेली एक मातृभाषा वयर हाडका म्हळ्ळे बद्दल प्रयत्न चलका. ताका कोंकणी अकादेमी जाल्ली आसा कोंकणी परिशत म्हण आसा आमगेले उत्तर कन्नड जिल्ह्याची बी एक उत्तर कन्नड जिल्हा कोंकणी परिशत म्हण आसा. ताजे वतीन बी आम्ही वर्स वर्साक दुसरे दुसरे कार्यक्रम करता उरतात. कोंकणी मान्यता दिवस करतात विश्व कोंकणी दिवस म्हण करतात असे मस्तीतले कार्यक्रम करणं कोंकणी प्रचारक आणि प्रसारक आम्ही काम करता असत झाल्यावर बी आणिक जाऊ का हे किती असा केलवे गावात मात्र सीमित जाऊन असा हे प्रत्येक गावात येऊ का
1: रीच जाऊ का. वासदेव सर तुम्ही मस्तीतले नाटकाने बरेला तांदूर आमगेले श्रोत्र लोकांक खातीर एक खंयचे तरी नाटकाचे एक बरे डायलॉग सांगा.
0: हांव एक इंटरव्यू म्हणून एक नाटक बरयले ते एक 15 मिनिटाचे सान नाटक. एक ऑफिसर एक युवक चल्ल्याक इंटरव्यू आपयलो उरता ते इंटरव्यू घेता तांतलो एक सान सीन. मे आय कम इन सर प्लीज कम इन टेक युअर सीट बसता. थँक्यू सर. पळय आमगेल्या ऑफिसांत तो काम करच्याक चुरुक्क जावनो एक्टीव जावनो काम करतले जावक जायत सर. हांव सद्दां एक्टीव जावन उरत सर. पद म्हणता फ्लूट वाजयता चित्र सोडयता सगळें काम करता. ते न्हय हांव सांगले आमगेल्या ऑफिसांत कामा बद्दल हांव हे सगळें ऑफिसांत करत सर. तदनंतर हांवें कोंकणी बद्दल भावगीत बरयल्लें आसा तांतूंत एक सान भावगीतेचें. कोंकणीचे आंत हे भांगराचे प्रांत हे

0: ताचे प्रांत हे कोंकणी उलयतल्याले भरल्या काळ जाणतो हे कोंकणीचे आंत हे.
1: आता तुम्ही होड लोका खातर नाटक बरोवचे, होड लोका खातर साहित्य बरोवचे एक, बट बालसाहित्य बी बरयला तुम्ही. आता बालसाहित्य सान चेडवा खातीर बरोवचे, सान चेडवा खातीर बरयता आसतना सान चेडू जेन्ना बरोवपाक पडटा, जनरेशन गॅप आशिल्ल्यान आमगेले थिंकींग आनी आतांचे चेडवाल थिंकींगाक डिफरंस उरता. तुम्ही ते कशी अडॉप्ट करता, म्हणल्यार ते पोरांक अट्रॅक्शन बी जावका, तांकां हे आतांची प्रस्तूत अशी बी दिसका,
0: करेक्ट,
1: आनी ताणें ते वाचका आनी ते एन्जॉय बी करका, तेन्ना मात्र ते हे जाता. कित्याक आमी आमगेले एजाच्यांक आमी बरोवचे नॅचरल, बट चेडवा खातीर तुमी साहित्य बरयता न्ही, ते कशें करतात
0: ते म्हळ्यार. आतां फस्ट कर्नाटका कोंकणी साहित्य अकादमी वतीन शाळे भितर कोंकणी शिकोवचे म्हळ्यार गव्हर्नमेंटान एक रुल्स हाडिल्लो आसा. त्या रुल्सा प्रकार प्रति शाळेचे सटवे क्लास धन म्हळ्यार सिक्स्थ स्टँडर्ड धरन SLC पर्यंत थर्ड लँग्वेज जावन घेवन कोंकणी घेवत. आता कशी आमी संस्कृत, हिंदी, तमिळ तेलुगू मराठी घेता की तशी आमी कोंकणी एक सब्जेक्ट जावन ते शिकोवत म्हणले तसले एक रुल्स हाडिल्लो आसा. मंगळूरच्या शाळेंत शिकयत आसात, कुमटा शाळेंत शिकयत आसात, अशी हायस्कूल पर्यंत थर्ड लँग्वेज त्यांनी कोंकणी घेवत. तशी चेडवांक तर कोंकणी शिकोवन त्यांनी तरी शिकील तसले एक भाषेंत बरोवचे नाल्यार नाटक करचे, नाटक पळोवचे असले उठू केल्यार संस्कृती अनेक वाढता. म्हळ्यार आईचे चेडवं कितें आसाचे ते मुखावेले प्रजे, ते भावी पिळगेक आमी तयार करका. आतां हांव म्हगेले प्रयत्न करता आसा, चेडवां खातीरय हांवें नाटक बरयलें. सांसान नाटकोली म्हणटा ताका, सांसान 15 मिनटांचे 20 मिनटांचे नाटक बरयलें. ते हायस्कुला जावं गॅदरिंगा वेळार त्यांनी एक प्रदर्शन करतात, म्हाका खंय तरी आपयल्यार हांव वचून तांकां डायरेक्शन दिवन तांचे कडच्यान ते नाटक करता चेडवां कडच्यान. त्या वेळाचेर कितें जाता, तांणी होड जायना पूण बी आमी हायस्कुला आसतना केल्ले नाटक हे कोंकणी भाशेचे महत्व म्हणले तसले एक तांकां एक मनांत बसता. आनी मुखार बी तांणी 10 लोकांक ते एकलो जावं दोग लोकांनी ते कंटिन्यू केल्यार बी मस्तीत लोक वाडतले मुखार.
1: आतां कोंकणी बी एक रेकॉग्नायज्ड लँग्वेज, तातूंत आमी खंयची UPSC एग्जाम्साक खंयच्या कोंकणी लँग्वेज घेवन बसयत, बट आमकां तितलें जाय आशिल्ले बुक्स हे ते मेळना म्हळ्यार कारणा खातीर कोण बसयत ना. बसल्यार जास्ती लोकांक ऑपॉर्च्युनिटी तातूंत तरी उरता. तुमी साहित्य जाल्ल्यान आतां अकॅडमीस आसात, आतां मुखार खंयचे तरी कॉम्पिटेटिव्ह एग्जाम्साक आनी पोरान कित्या म्हळ्यार खंयचे लँग्वेज घेतल्या नंतर ताका ते मुखार यूज जावं लायफाक, बट कोणू बसना खंय
0: फाटी. म्हळ्यार सारण 2000 किंवा पयले खंयचे गव्हर्नमेंटाचे मदत लँग्वेजाक मेळनाशिल्ली, तेन्ना अखिल भारत कोंकणी परिशद एक आशिल्लें,

0: बराबरी पर हैं, दोनों के कुल मिलाकर चार चार अंक हैं, दोनों ने एक एक मैच गंवाया है। भारत ने दक्षिण अफ्रीका के खिलाफ अपना मुकाबला,
1: आकाशवाणी कारवार हिंदी ಚಿತ್ರಗೀತೆಗಳು ಆರಂಭದಲ್ಲಿ ಕೇಳಿ ಸಾಜನ್ ಚಿತ್ರದ ಗೀತೆ, ಹಾಡಿದ್ದಾರೆ ಎಸ್ ಪಿ ಬಾಲಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯಂ.